0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। शिरीसोबत आपण आहात त्या वेदमनुष्यस्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। ठीक एक वाजल्या अशोधन आहे, नेहमीप्रमाणे पावणे दोनपर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। ट्युनिंग करा आमच्यासोबत, आजचा हा शनिवार एन्जॉय करा। आज अशोधनो दणकेत कार्यक्रमाची सुरुवात करूया, जुलै महिन्याचे स्वागत करूया। येस, आज आहे जुलै महिन्याचा पहिला शनिवार, तेव्हा दणकेत जुलै महिन्याचे स्वागत करूया। ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी झिम्मा 2, याचा आस्वाद घ्या।

0: पोस्टर मस्त बनलाय.
1: या वेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही.
2: श्रोत्यांनो, आयुष्य म्हणजे फक्त ध्येय गाठण्याचा प्रवास नाही तर प्रत्येक छोट्या क्षणाचा आनंद मनापासून अनुभवण्याची कला आहे. यस श्रोत्यांनो, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो, प्रत्येक अडचण आपल्याला अधिक मजबूत बनवते आणि प्रत्येक नवीन दिवस नव्या आशा घेऊन येतो. म्हणून हसत जगा, प्रेमाने जगा आणि प्रत्येक क्षण कृतज्ञतेने स्वीकारा. आजचा दिवसाचा आनंद घ्या. आज आहे शनिवार, फर्स्ट सॅटरडे ऑफ जुलै महिना. याचा पूर्णपणे आनंद घ्या आमच्यासोबत, काही श्रवण्या गाण्यांसोबत.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वरतरंग कार्यक्रमात। आज श्रोतनो जुलै महिन्याचा पहिला शनिवार आहे, म्हणजेच श्रोतनो वर्षाच्या सातव्या महिन्याची सुरुवात आणि नवीन ऊर्जेचा सुंदर दिवस आहे आज। श्रोतनो वर्षाच्या निम्म्याहून अधिक प्रवास आपण पूर्ण केलेला असतो। जुलै महिना आपल्याला एक आठवण करून देतो की अजूनही बरंच काही साध्य करायचे आहे, अजूनही अनेक स्वप्नांना दिशा घ्यायची आहे। एन देशनो हा पहिला शनिवार म्हणजे एक नवीन सुरुवात। मागचे काही महिने आहेत, जे काही घडलं असेल चांगलं किंवा कठीण ते मागे ठेवून पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे। श्रोतनो आयुष्य नेहमी परिपूर्ण नसते, पण आपण त्याला सुंदर नक्की बनवू शकतो। प्रत्येक दिवस हा एक नवा अध्याय आहे श्रोतनो, आणि प्रत्येक क्षण एक नवी संधी। तेव्हा श्रोतनो या नवीन महिन्याचा आनंद घ्या आमच्यासोबत।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन शुद्रू, अँड हॅलो सातदे शुद्रू। आशा करतो की तुम्ही आजच्या या शनिवारचा आनंद घेत आहात। शुद्रू, शनिवार म्हटलं की मनात पहिला विचार येतो तो म्हणजे भटकंती। तेव्हा शुद्रू, आज आठवड्याभराच्या धावपळीनंतर हा दिवस थोडा स्वतःसाठी, मित्रांसाठी आणि निसर्गासाठी ठेवला असतो। आणि या हिवाळ्याचा सुंदर काळ सुरू आहे शुद्रू। इथे मॉरिशसमध्ये थंड हवा, स्वच्छ आकाश आणि मन प्रसन्न करणारा निसर्ग भटकंतीसाठी अगदी योग्य वातावरण, अगदी परफेक्ट दिवस। तेव्हा शुद्रू, आज या क्षणी जर तुम्ही बाहेर आहात, भटकंतीचा आनंद घेत आहात, लॉंग ड्राईव्हवर तुम्ही आहात, समुद्रकाठी तुम्ही आहात, तेव्हा निवय शुद्रू ट्यूनिंग करा आमच्यासोबत। आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। अँड या क्षणी स्पेशली तुमच्यासाठी वाजत आहोत एक कोळीगीत, माशप प्रक्षता पाटील, अनन्या नाईक यांच्या आवाजात। याचा आस्वाद घ्या शुद्रू। अँड कीप ट्यूनिंग, पावणे दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। धीर वाजले आहेत श्रोत्यांनो, अँड आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। 1:45 हा संगीतमय प्रवास चालू राहणार आहे श्रोत्यांनो, तेव्हा शेवटपर्यंत आमची साथ देत राहा। सातडे आहे आज, सातडेचा आनंद घ्या आमच्यासोबत काही श्रवणीय गाण्यांसोबत। फोन आउट श्रोत्यांनो, ऐकूया नेक्स्ट ट्रॅक इन द वॉइस ऑफ सायली खरे अँड सृष्टी तावडे, याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत राहा। श्रीसोबत स्वर्ण रंग कार्यक्रम चालू आहे।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे. ऍक्च्युली 10 मिनिटे राहिले आहे फक्त. तेव्हा शनो शेवटपर्यंत आमची साथ द्या. या 10 मिनिटांचा आस्वाद घ्या. काही धमाल गाण्यांनी या क्षणी कार्यक्रम रंगत आहे. तेव्हा ऐकूया. तुमच्यासाठी वाजत आहोत नकाश अजीज आणि कस्तुरी बावरे यांच्या आवाजात नेक्स्ट ट्रॅक. याचा आस्वाद घ्या. सातडे आहे आज. सातडेचा आनंद घ्या म्युझिक सोबत आमच्या सोबत. तेव्हा ऐकूया पुढचं गाणं. याचा आस्वाद घ्या.

0: स्वर तरंग।
1: श्रोतेनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट सॅटरडे. श्रोतेनो, काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करत आहात ऑनली ऑन AM2 रसिक मंडळी हो. या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत. कार्यक्रमाच्या आरंभी संजू राठोड आणि सोनाली सोनवणी यांच्या सुमधुर आवाजात अप्रतिम गाणं ऐकूया. येण्यावाणी करतय.

0: तुला एक सांगायचं होत.
1: काय?
0: माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे. तू फक्त हो बोल, मी काय पण करीन.

0: रसिक मंडळी कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून वैशाली सामंत यांच्या समुद्र आवाजात प्रवास करूया. जाऊया कन्याकुमारी, आस्वाद घेऊया.
1: राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप करता करता नजर थांबली, फर्स्ट डेट झाली आणि सनईच वाजू लागली. बघता बघता बोटात घातली भली मोठी रिंग, आईच्या पाटल्या, आजीची नथ, डिझायनर लेहंगा आणि खूप मिक्स्ड फीलिंग्स. मेकअप नीट झालाय ना.

रसिकृत्यांनो, पुढच्या साल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपले सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले अप्रतिम गाणं आहे, लावणी आहे, श्रेया घोषाल यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया चंद्रा.

येस म्हणजे हो कार्यक्रमाची सांगता लय भारी पद्धतीने आम्ही करणार आहोत. आज आगळी वेगळी लावणी याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. केतकी मातेगावकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया नजर कत्याळ आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार. It's no surprise how I vocalize what I'm in overdrive. Flows and rhymes, I'm supposed to shine. Brother, don't be surprised. I've been putting in work overtime. When I'm in a spot like polka dots, you can never dim my light. It's too bright. From me to your